सुरमानंद पास कर आए, चंद्र बिंब मंगलान सुहाए, सरसपान औ आहे बिनोदा, गाव है सरस बसंत कमोदा, अष्टपुत्र